0: दमोले बजार घुम्दा घुम्दै थकाएर भोक पनि लाइसक्यो, के खाछ हानी होला खै?
1: जाम न त मीनाक्षी चटपट एन पानीपुरी पसलमा।
2: हजुर, हामी कहाँ सफा छिटो र मिठो पानी पुरी, चटपट, दही पुरी, आइसक्रिम र चिसो पाइन्छ।
1: प्रोपाइटर चन्दन बानिया, ब्यास 2, गणेशमान चोक, बाल मन्दिर गेट अगाडि। सम्पर्क नम्बर 9826060991, 97074, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042, 042,